0: बरं का शाहीर, सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीतीनं वागणारा असावा. कसा?
1: नीतीनं वागणारा.
0: नीतीनं वागणारा असावा, पण कसा? सद्गुण जाणणार आणि कर्तव्यात जागणार. सद्गुण जाणणार, कर्तव्यात जागणार, नीतीनं